0: 1995 ക്രാന്തിവീർ എന്ന ചിത്രത്തിലെ പ്രകടനത്തിന് മികച്ച നടനുള്ള ദേശീയ പുരസ്കാരം അദ്ദേഹത്തിന് ലഭിച്ചു. 1990 പരിന്ത, 1997 അഗ്നിസാക്ഷി എന്നീ ചിത്രങ്ങളിലൂടെ സഹനടനുള്ള ദേശീയ പുരസ്കാരവും ലഭിച്ചു. മഹാരാഷ്ട്ര സർക്കാരിന്റെ മികച്ച നടനുള്ള പുരസ്കാരം 2 തവണ ലഭിച്ചു.
1: औरत इसलिए नहीं कोठे पर बैठती क्योंकि वो बेबस है, इसलिए बैठती है क्योंकि वो जंग लड़ना नहीं चाहती। कुत्ते की तरह जीने की आदत पड़ी है सबको। अरे इज्जत से जीना है तो खुद लड़ना सीखो। ऊपर वाले ने हाथ दिया है लगे फैलाने, मुंह दिया है लगे गिड़गिड़ाने, बचाओ बचाओ कौन आएगा। अरे दांत सिर्फ खाने चबाने के लिए नहीं है, काटो उसको। अरे वो डंडा उठा फोड़ दे उसका सर, हम तमाशा देखेंगे। क्यों कलम वाली बाइक

0: मुझे, कल से पानी पर तो ही जाएगी।
1: मैं जाऊंगी, छोड़ दो मुझे, मैं चली जाऊं। अरे कहां छोड़ोगे?
0: देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे, देखे

0: झाल्या प्रकाराबद्दल बोलत असाल तर तुमच्या सुनबाईची माफी मागितली.
1: तुम्ही माफी मागितली म्हणून चिडले मी. आपली दुखरी बाजू काल तुम्ही नेहासमोर उघडी केली.